0: तुझे वेडा शकत नाही कोणी तिसरा तुझ्यासाठी मी माझ्यासाठी तू इतरांच्या नाना छटा
1: जे तुम्ही जातो तिथे तू दिसते हवा तुझे सुगंध पसरते मनात तू माझ्या ध्यानात तू